0: और उनसे बातचीत कर रहे डोबरो बुढ़ी उली।
1: टीसिंग अलिंग आकाशवाणी चाय बसा कार्यक्रम किसान बाणी परिवार पैते अभिनाथ उबार कुंडिया रेलिंग बिटाया ना जोहार के चास गया की
2: जोहार
1: अभिन लोगे जगह लगे चास गया के लिंग हुजू कने तो विषय ओडोंग रे जपगर आयर ते चास गया की अभिना नुतुम हातु डाक ओडा ओंडो पीडी जुमलाची प्रखंड ब्लॉक रिया डोगर एड्रेस जगर तबेन
2: अलिया नतुम द रोड़ा बुड़ीली पोस्ट ऑफिस बरकुंडिया हाथू बरकुंडिया ब्लॉक सदर ब्लॉक
1: ऐसो रासर एक जे रोड़ा बुड़ीली तकिन आबे नाडोगर चीवन रूम बन जगर केडा ते आबेन लो जपगर लगे दो निया गेलि हुजु कने आबेन मियन ऐसो सियान ओंडो ऐसो अनुभवी सबिन लिकन उड़ो यातिंग ते सिंगरेकन लिकन चासी ओडोकिंग विषय दो जपगरती आदो जेटे दिपिलंग जूनी ची पुलो रिया चास बास विषय रे जेटे दिपिलंग जूनी ची नैनु आ चास रे चिलिके तिनियर पार्टी रिके ते होबा वा इना विषय रे चिना मनते ची जेटे दिपिलंग दा रिया को कम को ताई ने अंडो चिलिकन जगरे रुवाय रे भूगिने अंडो चिलिकन चिलिकन उड़ू को निना जतने लगिन रिके रे जेटे ची पुलो जुनेरिया चास हो बना
2: या डबरो ओंडी एसो रासर या काजी एंते पुलो लिन रोआ कडली ते पुलो लिन रोआ कडा ते ना परसिन नायो अतना ते गुरी कोलि नेम लडा पोटास कोलि नेम लडा फास्फेट कोलि नेम लडा ने तलिन रोआ कडे एसो चेरा नायो अतना
1: या
2: मिमी मुक नायो अतना ना परसिन मिमी मुक एतगे निकास माया दो ಮಿಮಿ ಮುಖ ಎತ್ತಗೆ ಬಾ ಇಡುವ ಜೋ ಇಡುವ
1: ಅಂತ
2: ನಲ್ಲಿ ರೋವಾ ಕಡ ಅಂತ ನಾ ತಯಾರು ಜೀವತನ
1: ಚಾಚಿ ಮೀನ್ ಉಸಾರ್ ಬಿಸಾರ್ ಗೋಡಾರ ಬೆನ್ ರೋವಾ ಕಡ
2: ರೋವಾ ಕಡಲಿ ತುರಂಗ್
1: ಅಬು ಕಜಿರ್ ದೊ ಅಪೆ ಕುತುಲ್ ಉಪನ್ ಕುತುಲ್ ಮೈ ಕುತುಲ್ ಲಿಕನ್ ಗೋಡಾರೆ
2: ಏಯಾ ಉಪನ್ ಮೈ ಕುತುಲ್ ಲಿಕ ಹೋಬ ತುರಂಗ್ ಇನ್ಕತೆ ಕಜಿರ್ ದೊ ಮಿ ಬಂದಿ ಲಿಕನ್ ಜಗಾರೆ
1: अच्छा नेलेकन दिपलंग दो रोड़ बुड़ी तकिन का जीवन दा रिया तकलीफ ताई ने एंदो अबिना दा रिया चिकन सुविधा को मेना
2: एंदो दा रिया तकलीफ एंदो कोपलिंग तेलिंग आगो जी उलेते गीतिलो लिंग इडी चिकिड़ा एंदो दा लिंग किसेत तड़ा लिंग
1: या
2: एंते ना दो दा दो दा रिया सुविस्ते दो इसु चेरा रेना
1: या
2: ತಲಿಂಗ್ ಇನ್ನ ತಲಿಂಗ್ ನಾ ಬರ್ಸಿಂದ ದುಲ್ ಒಮನ್ ಬಾಯ್ತಾನಲ್ಲಿ ನಾ ನಾದ ಜಟೆ ಬಿಟ್ಟಾಯಿಂದಲಿಂಗ್ ಪಟಾಯ್ಗೆ ದಾತೇನೆ ಮಸೀನ್ ಕೈ ಬರೀ ಮಿನ
1: ಎಂದು ಇನ್ನದು ಗಡಾರಯ್ಯ ಗಡದಾತ
2: ಯ ಗಡದಾತೆ
1: ಅಚ್ಚಾ ಅಚ್ಚಾ ಅಬೆನ್ ಎಸು ಪುರ ಹೋಕೋ ಕೆಲಿ ಮಿರಿಬು ಚಾಸ್ತಾನ್ ಗಿಯಾ ನೆಸ್ಕನ್ ಅಬೆನ್ ಜೂನಿ ಚಿ ಪುಲು ಚಾಸೆ ತ್ಯಾಚಿಲ್ ಕೆಬೆನ್ ಉಡುಕಡ ಅಂಡೋ ಎಸು ಮಲನ್ ಕೋನ್ ಜೇಟ್ ಮಲನ್ ಕೋ ಮಿನಾ ಗಿಯಾ ಮೆನ್ ಲೆಕನ್ ಕಜಿ ಅಂಡೋ ಗೆ ಆ ಕೊರೆ ಅಬು ಗದೆ ಆ ಕೋ ಹರ ಸಬ್ಜಿ ಬು ಮನಿಯ ಹರ ಸಾಗ್ ಜೆಟೆ ಲೆಪರ ಆಲ್ಕನ ಕೋ ಎನಾ ಕೋದು
2: ಎನಾ ಕೋದು ದಕಿ ಅಲಿಂಗ ಗಡ ದ ಗಡ ಗಿತಿಲ್ ಗಿಯಾ ಚಾ ಎಂದ ಜದಿ ನಣಗ ಕುಂಡಿ ರದಲ ಇನಾ ಕೋಲೆ ಚಾ ಸಗೆ ಕೋ ಚಲ್ ನೆಲ್ ಕನಾರೆ ಜಟ ಲೆಪರ ಆಲೆ ಚಾಸಯ
1: ಅಚ್ಚಾ
2: ತ ಜಟ ಲೆಪರ ಆ ಚಾಸ್ತರ ಅಂದ ಆ ಕೋ ರಿಂಜ ಅದ್ನಿಕ ಸಮ ಜಟೆ ಸಿಂಗ ದ ಆ ಕೋ ಜೊಂಸಾನ ಆ ಕೋ ಗೆ ಪುರೇಸಾನ ಅಂದ ಆ ಕೋ ಲಿಂಗ ರಕಡ ಅಂದ ಎನ್ ಬೀಚ್ ರೆ ತಾಗ್ ಬೂ ಜೋಲಿನ್ ರೋಕ ಡಲಿ
1: ಸುರಾಸರೆ ಅಕ್ಕಜಿ ಎಂದು ಅಬು ನೆನಾ ಅಯಾರ್ತದೋ ಚಿಮಿಂದು ನೆಲಕವೆನ್ ಸಿಬಿಯರ್ ಲಡಾ ಗುಡದು
2: ಏನ್ ಸಿಬಿಯರ್ ಲಲಿಂಗ ಅಪ್ಪೆ ಪುಂದುನೆದಲೆ ಸಿಬಿಯರ್ ಲೈ ಏನ ಬಡಿಂಗ್ತೆ ಸಿಬಿಯ ವಾರೆ ಉರಿ ಕೋ ಮಿನಾತದ ಬಡಿಂಗ್ ಅಪ್ಪೆ ಪುಂದುನೆ ಸಿ ಗುಂಡ ಲೈತಲೆ ನಿನಲೆ ಕ್ಯಾರಿ ಕೋ ಬೈ ಒಲಕ
1: ಅಬು ಗುರಿ ಬುದಾರ್ ಲೈ ಕನಕ ತೋ ಕಬೆ ನಿಮ್ಕಡ
2: ಗುರಿ ಬುದಾರ್ ಲೈ ನಿಮ್ಕಡ ವಾರೆ ಉರಿ ಕೋ ಮಿನಾಕತದ ಗುರಿ ಬುದಾರ್ ಲೈ ನಿಮ್ಕಡ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಪೊಟಾಸ್ ಕುಲಿ ನಿಮ್ತರ ಅಂಜಾಗ ಬಡಿ ಬುಟೆ ಬೈ ಬಡಿ ಬುಟೆ ಒಕ ಅಂದ ಬಡಿಂಗೆ ಜೋ ಬೈ ಒಮನ್ ಕೇತಲೆ
1: ಯಾ ಎಂದದ ವಾರೋಡ ಬುಡಲೆ ತಕಿ ಅಬೆನ್ ನೆನ್ ಪುಲು ಕುಚಿ ನೆನ್ ತರಬೂಜ್ ಕೋ ಮನ್ ಬೆನ್ ಚಾಸ ಮಿಸೆ ಕ ನಿಸಪ್ತೆ ನೆನ್ರೆ ಚಿಮಿನ್ ಲಿಕ ಪೂಂಜಿ ಬೆನ್ ಲಗಾವ ಕಡ
2: ಕರೆಬೆನ್ ಪೂಂಜಿ ದ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಪೊಟಾಸ್ ಕಲಿನ್ ಲಗಾವ ಕತ್ತೆ ದ ಲಿಂಗ ಲಗಾವ ಕರ 1000 ರೂಪಾಯಿ ಲಿಕ ಯಾ
1: ಯಾ ಯಾ ಯಾ ಯಾ ಯಾ
2: ಅಂದೋ ಯಾ ಮೀ ಗಡಿಲ್ ಕ ಗುರಿ ಕೋಲಿಂಗ್ ಇಡೆ ಕಡ
1: ಅಂದೋ ನಿನಾ ತಿಯರಿಯಂ ದ ಏಕ ಸಪ್ತಾರಗೆ 1000 ರೂಪಾಯಿ ರಿಯ ಪೂಂಜಿ ದ ಯೇ ಉರೆವ ಪೂರೆ ಉರೆವ
2: 1000 ರೂಪಾಯಿ ಕದ